0: व्यापकार्थिकसहभागिता वार्तालापं प्रवर्तयितुम् ओटावा टोरण्टो नगरयोः द्विपक्षीय समागमं करिष्यति। संसदीय कार्यसूचना प्रसारण राज्यमन्त्री एल् मुरुगुनः अवदत् यत् प्रशासनं सप्तचत्वारिंशदधिकद्विसहस्रतमवर्षपर्यन्तं विकसितं भारतम् इति स्वप्नं साकारयितुं प्रतिबद्धमस्ति। चेन्नईस्थिते ICF इति संस्थाने आयोजितं आजीविका मेलनं सम्बोधयन् सः उक्तवान् यत् प्रधानमन्त्रिणः नेतृत्वे देशः आधारभूत संरचना विकासे वृत्त्यवसराणां वृद्धौ व्यापार सुगमतायां च तीव्रगत्या प्रगतिं करोति। प्रियाः श्रोतारः, संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः FM गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने 12:30 भविष्यति। भवन्तः सर्वे यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। भारतीयर्तु विभागेन अद्य पूर्वीयोत्तर प्रदेशाय, पूर्वीय मध्यप्रदेशाय, विदर्भाय च अतितापपरा रक्तवारणिकी सञ्चेतना प्रसारिता। भारतस्य उत्तर पश्चिमीय मध्य पूर्वीय दिग्विभागेषु कतिपय क्षेत्रेषु समाना एव स्थितिः आगामी 7 दिवसपर्यन्तं भविष्यति इत्यपि विभागेन सूचितम्। अन्ते क्रीडावार्तासु, इण्डियन् प्रीमियर् लीग् क्रिकेट् स्पर्धामालिकायां गतरात्रौ लखनऊ नगरे इकाना क्रिकेट् क्रीडाङ्गणे आयोजिते द्वन्द्वे श्रेयस् अय्यरेण अर्जितानाम् 71 शतधावनाङ्कानां बलेन पञ्जाब किङ्ग्स् दलेन लखनऊ सुपर जायण्ट्स् दलं 7 क्रीडकैः पराजितम्। क्रीडान्ते अय्यरः स्पर्धापुरुषः घोषितः। अद्यतने द्वन्द्वद्वये प्रथमं मुम्बय्याम् अपराह्णे 3:30 मुम्बई इण्डियन्स् दलं राजस्थान रॉयल्स् दलेन स्पर्धिष्यते। ततः सायं कोलकातायां कोलकाता नाइट राइडर्स् दिल्ली कैपिटल्स् दलयोः द्वन्द्वं भविष्यति। इति वार्ताः।
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ.
2: ಆತ್ಮೀಯ ಮಂಗಳೂರು ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಳುಗರೆ, ಅರುಣ್ ಭಂಡಾರಿ ಬಿಲ್ಡರ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಅರ್ಪಿಸುವ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಾರದ ಅತಿಥಿ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30. ಸೋಲಿನ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಗೆಲುವಿನ ಮೆಟ್ಟಿಲು ಕಟ್ಟಿದ್ದು ಹೇಗೆ? ಶೂನ್ಯದಿಂದ ಸಾಧನೆಯ ಶಿಖರಕ್ಕೇರಿದ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯಾರು? ಕರಾವಳಿಯಿಂದ ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳೆದ ಉದ್ಯಮದ ಸಾಮ್ರಾಟ, ಶಿಪ್ಪಿಂಗ್ ಏಜೆನ್ಸಿಯ ಸೂತ್ರಧಾರ, ಉದ್ಯಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಯಶಸ್ವಿ ಸಾರಥಿ ಗಣೇಶ್ ಚಕ್ರಪಾಣಿ.
3: ಮಂಗಳೂರಲ್ಲಿ ಗ್ರೆನೈಟ್ ತಪ್ಪಿದ ಟಿಂಬರ್ ಹೊಡಿತಿದ್ರು, ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಇಲ್ಲ. ಆಚೆಯಿಂದ ಗ್ರೆನೈಟ್ ತರ್ತಾರೆ, ಈಚೆಯಿಂದ ಟಿಂಬರ್ ಕೊಂಡೋಗ್ತಾರೆ. ಅವರು ಈ ಕಂಟೈನರ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಬಂದ್ರೆ ನೋಡೋವರ ಕಣ್ಣಿಗೆ ಎಂತ ಕಾಣ್ತಿತ್ತು, ಅದ್ರಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಅಮೌಂಟ್ ಅಂತ. ಗ್ರೆನೈಟ್ ಎಲ್ಲ ಬಿರಿಯಾನಿ ಊಟ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಫುಲ್ ಒಂದೇ ಸಲಕ್ಕೆ ಒಂದು ವೆಸಲ್ ಬರ್ತದೆ, ಎಲ್ಲ ಲೋಡ್ ಆಗ್ತದೆ ಹೋಗ್ತದೆ. ಇದಾಗಲ್ಲ, ದಿನಾ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಮಾಡಿದನ್ನೇ ಮಾಡುದು. ಆದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ದಿನ ಹೊಸ ದಿನವೇ ಅಂತ. ಎವ್ರಿ ಡೇ ಇಸ್ ಅ ನ್ಯೂ ಡೇ. ನಮಗೆ ಯಾವಾಗ ಏನ್ ಬರ್ತದೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಕೌಂಟ್ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ.
2: ಶಿಪ್ಪಿಂಗ್ ಮತ್ತು ಲಾಜಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಲೋಕದ ಸಕ್ಸಸ್ ಮಂತ್ರ ಸಾಧನೆಯ ರೋಚಕ ಜರ್ನಿಯಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಯಶಸ್ಸಿನ ಸಿಹಿ ಕಹಿ ಕತೆ ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 8:30. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಅರುಣ್ ಭಂಡಾರಿ ಬಿಲ್ಡರ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್.
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು. 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುವಿರಿ.